तख्त सचावा गुरमुख साच मिले सुख पावा साचे साचे तख्त वडाई होमे गणत गवाई है गणत गणिये सहसा।

अंतरजामी साचा सोए, तेरी टेक तेरा मनतान, ईगा ऊहा तू दीबान, तेरी टेक तेरा परवासा, सगल त्याव है प्रभु गुण तासा, जब जब अंध करे तेरे दासा, सिमर नानक साचे गुण तासा, भैरों महला पंजवां।